तू विराजमान है, जीवन दे अंदर तू है, जल दे अंदर तेरा वासा, थल धरती च तेरा वासा, वनस्पति दे अंदर तेरा वासा, अग हवा पानी सारी जगह ते तू वसदा। गरीब नवाज गुरु गोबिंद सिंह महाराज।

0: मारे सतगुरु हर प्रेम बाणी मन मारे आरिया ले अनिया
1: राम राजे
0: हर प्रेम बाणी मन मारे अनिया ले
1: अनिया राम राजे
0: हर प्रेम बाणी मन मारे अनिया